सो दर तेरा केहा सो घर केहा जित बह सर्ब समाले वाजे तेरे नाद अनेक असंखा किते तेरे वावण हारे।

भोग गुण एहो होर नाही कोए ना को होआ ना को होए जे वड आप ते वड तेरी दात जिन दिन कर कै कीती रात खसम विसारह ते कम जात नानक नावै बाज सनात राग गुजरी महला चौथा

रोगे नमो सर्वभोगे नमो सर्वजीतं नमो सर्वपीतं नमो सर्वज्ञानं नमो परमतानं नमो सर्वमंत्रं नमो सर्वजंत्रं नमो सर्वदृशं नमो सर्वकृशं नमो सर्वरंगे त्रिपंगीय नंगे नमो जीव जीवं नमो बीज बीजय अखिजय अपिजय समसं प्रसिज्य कृपालं स्वरूपे कुकर्मं प्रणासी सदा सर्वदा रित सदंगवासी चरपट शांत व प्रसाद अमृत कर्मे अमृत धर्मे अखल जोगे अचल भोगे अचल राजे अटल साजे अखल धर्म अलख कर्मं सर्वं दाता सर्वं ज्ञाता सर्वं पाने सर्वं माने सर्वं प्राणं सर्वं त्राणं सर्वं भुक्ता सर्वं जुगता सर्वं देवं सर्वं पेवं।